0: अस्सलाम वालेकुम। ये सकड़ नवाब साहब एफएम 90.8 जे लाइव स्टूडियो में प्रोग्राम सेहत जो राज होम्योपैथिक से पेश पे वे मैं अवजो मेजबान नादर अली मक्सी मुझे आवाज़ हवाओं के लहरों वसीले जिते जिते भी पहुंची रो है उन सभी बुधंदड़न के मुझे तरफा मोहब्बत ए सिख भर सलाम शाल कबूल पवे। समय नवा जहाँ कड़ा हाल है उम्मीद तो बिल्कुल ठीक ठाक खेर खेरियत से हूँ असों खोड़ सारे दुआओं अवं सभी सजन के नाम जिते भी हुजो शाद आबाद हुजो खिलंदा मुस्कुराइंदा रहो अल्लाह पाक के फजलो अमान में हुजो। जी एफ एम नेटवर्क के इन खूबसूरत महफिल में अवां सभी के दिल की गहराइन से भलीकार समित सेहत इंसान की सब खां वड़ी दौलत है जद सेहत बाबत सही जान मिले तो जिंदगी वधिक सोहनी बणजी वे थी। अज के इन खास प्रोग्राम में अस अवां लाइ खणी आया आयूं सेहत ए तंदुरुस्ती लाइ एक भरपूर ए दिलचस्प प्रोग्राम। अज असां सां गॾु आहिनि सकण जा मशहूर ए मारूफ डॉक्टर हारिस जावेद राजपूत साहब जेके पंहिंजे तजुर्बे ऐं इल्म जी रोशनी सां अव्हांखे सिहत बाबति अहम ॻाल्हियूं ॿुधाईंदा। बीमारियुनि खां बचाव जा तरीक़ा ऐं होम्योपैथिक इलाज बाबति मुफ़ीद ॼाण फ़राहम कंदा। डॉक्टर साहब रोज़ानो सुबुह 9 वॻे खां शाम 6 वॻे ताईं हाजी इनायत क्लिनिक होम्योपैथिक क्लिनिक हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक ते मरीजन जो इलाज कंदा आहिनि। डॉक्टर साहब जी एड्रेस आहे स्टेशन रोड सकरंड जिथे डॉक्टर साहब मरीजन जो मुआइनो कंदा आहिनि। जुमे ते सुबुह जो 9 वॻे खां मंझंदि 12 वॻे ताईं डॉक्टर साहब मरीजन जो मुआइनो कंदा आहिनि। डॉक्टर साहब जो मोबाइल नंबर आहे 0327984763 2387984763। सामिन सब खां पहिरियां डॉक्टर साहब जी तरफ़ हलंदासीं त डॉक्टर साहब खां अॼोके टॉपिक जे बारे में बि हाल अहिवाल कयूं ऐं कुझु सवाल आहिनि जेके डॉक्टर साहब खां पुछणा आहिनि। जी एफ एम जे हिन मोहबती महफ़िल में अव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम डॉक्टर साहब।
1: वालेकुम अस्सलाम।
0: डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि अवां जा?
1: अलहमदुलिल्लाह।
0: डॉक्टर साहब सभु खां पहिरियां असांजे ॿुधणनि खे पंहिंजो मुख़्तसिर तारीफ़ कराईंदा?
1: जी बिल्कुलु, मुख़्तसिर तारीफ़ असांजो इहो ई आहे त असां आहियूं होम्योपैथिक डॉक्टर। अलहमदुल्ला असां लेक्चरर बि आहियूं नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज में। उन खां अलावा इंफॉर्मेशन सेक्रेटरी एज़ ए नवाब शाह डिस्ट्रिक्ट में पाकिस्तान होम्योपैथिक एसोसिएशन जी तरफ़ां जेको पाकिस्तान लेवल ते आहे इहो असां में उन जे करे असांखे इन पोस्ट में असांखे इंफॉर्मेशन सेक्रेटरी जी पोस्ट आहे डिस्ट्रिक्ट नवाबशाह जे लेवल ते। असांजी टीम आहे जंहिंमें असांजो कम किरदार इहो थींदो आहे त होम्योपैथिक जे हवाले सां का बि इंफॉर्मेशन हूंदी आहे असांखे मथे हेड ऑफिस ताणी पहुचाइणी हूंदी आहे। इंफॉर्मेशन सेक्रेटरी जो कमकार इहो हूंदो आहे।
0: तमामु बहितरु डॉक्टर साहबु, तमामु बहितरु। अच्छा डॉक्टर साहब, अव्हां खां इहो बि पुछंदो हलां त होम्योपैथिक जे शोबे मां अव्हांजो सफ़र कीअं शुरू थियो?
1: जी बिल्कुलु, होम्योपैथिक सभिनी खां पहिरीं त ईअं सम्झो त मां डॉक्टर थियण जी मुंहिंजी चाहत ई न हुई।
0: अच्छा।
1: मां पहिरीं हुअसि इंजीनियरिंग बेस ते, मूं मैट्रिक कई, उन खां पोइ इंटर में जेॾी महिल आयोसि त बाबा मूंखे चई त डॉक्टरी पढ़ो। मां चयो बाबा न, मां इंजीनियर ठहंदुसि। त इंजीनियर जे लाइ मूं फुल कोशिशि कई त इंजीनियरिंग में सिलेक्शन थी वञे। सिलेक्शन थी वई, सभु शयूं थी वियूं, पर ओॾी महिल बाबा आया, चयईं त मुंहिंजी सीट केरु संभालींदो? मूं चयो बाबा जीअं हुकुम कयईं त बाबा चई बसि तव्हां संभालींदव। उन खां बाद में बाबा जो उस्ताद हुआ, उहा आया, उहा मूंखे होम्योपैथिक कॉलेज इन साॻे नवाबशाह होम्योपैथिक कॉलेज में वठी विया ऐं हुते मुंहिंजो दाख़िलो कराई। पोइ अलहमदिल्ला आहिस्ते आहिस्ते हुन में पहिरीं पढ़ियोसीं, हाणे हुन ते पढ़ायूं पिया।
0: तमामु बहितरु डॉक्टर साहबु। अच्छा, कुझु मुख़्तसिर ॿिया बि सवाल आहिनि जेके अव्हां खां पुछणा आहिनि, जिन्हनि में असांजे सामिन जी ॼाण थींदी। पर सामिन सभु खां पहिरियां लाइव कॉल जी तरफ़ हलंदासीं त केरु असां सां गॾु आहिनि?
2: हलो,
0: अस्सलामु अलैकुम।
2: वालेकुम सलाम।
0: साईं केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो था?
2: साईं नवाब शाह मां पियो ॻाल्हायां लंबी सियाल
0: जी जी अदा कहिड़ो सवाल आहे डॉक्टर साहिब खां पंहिंजी सिहत जे हवाले सां
2: साईं इहो माइजे में माना थोरो तकलीफ़ थिए थो साह में सोड़ ऐं माना पेट में माजे में जलन इहो अॻिते पुॼे थिए मसलो ॿुधायो हाल
0: साईं अवां जी उमिरि घणी आहे
2: साईं मुंहिंजी तकलीफ़ ॿटीह टेटीह साल आहे
0: अच्छा इहो उमिरि बीमार थियण वारी त न आहे अवां गोश्त खे जेको आहे न उज़ाई वारे टाइम में जाम खाई विया आहियो मां चयो दा इहो बीमार थियण वारी उमिरि त न आहे थी सघे थो गोश्त खे तव्हां जेको आहे न घणो खाई विया आहियो उज़ा वारे टाइम में चलो ठीकु आहे अवां एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु अवांखे एफ एम जे ज़रिए हवाउनि जे लहरुनि जे वसीले हिन सवाल जो जवाबु ॾियनि था जी सर
1: साईं ॾिसो गरमाइश जिस्म में थियणु उनजी सभिनी खां वॾे वॾी वजह छा आहे त असांजे अंदरि में जेका उज़ात आहिनि जीअं माइदो जिगर जंहिंखे खाधो हज़म करिणो आहे उन में गोश्त हुजे दाल हुजे साई भाॼी हुजे रुखी मानी हुजे खीरु हुजे बसर हुजे का बि शइ माना वॾे वॾी गरे में गरी ऐं हल्के में हल्की शइ केॾी महिल असांजो माइदो गरमाइश कान्हे का पंहिंजो बिल्कुलु ठीकु ठाक आहे ऐं असांजो जेको खाधे पीते जी रुटीन आहे न उहा सेट आहे त सम्झो अव्हांखे का दवा वठण जी ज़रूरत कोन्हे का असां पाण पंहिंजे माइदे जी ख़राबी में शामिलु ज़रूरु हूंदा आहियूं जीअं असां खाधो इस्तेमालु कयो वरी चांहि इस्तेमालु कई पाणी इस्तेमालु कयो वरी खाधो इस्तेमालु कयईं त पंहिंजी जेका माइदे जी जेका रुटीन आहे उहा असां मटाए वियासीं ख़राबु करे वियासीं पोइ आहिस्ते आहिस्ते गरमाइश खां पोइ आहिस्ते आहिस्ते सभई बीमारियूं थियणु शुरूआति थी वेंदियूं आहिनि इन में इलाज वसीले सां ई अव्हांजो इहो मसइलो हल थी सघे थो त इन करे बहितरु रहंदो अव्हां इलाजु करायो इन बाबति अव्हां का शइ दवा टिकी न वठो की डॉक्टर खां पंहिंजो मुकमल चेकअप कराए इलाजु करायो होम्योपैथिक दवाउनि सां इलाजु करणु हुजे त अव्हां अची इलाजु कराए सघोसि था
0: माशाल्लाह सर तमामु बहितरु ऐं होम्योपैथिक इलाज में यकीन अव्हांखे को बि साइड इफ़ेक्ट न मिलंदो अच्छा डॉक्टर साहिबु कहिड़ियूं आम बीमारियूं आहिनि होम्योपैथिक जे ज़रिए जेके जिन्हनि खे मतिलबु बहितर नमूने सां संभाले सघिजे थो पर सामिन कॉल जी तरफ़ हलंदासीं त केरु असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम सलाम डॉक्टर साहिबु कहिड़े हाल
0: आहिनि अदा सभु ख़ैरु केरु ॻाल्हाए पिया किथां खां अदा जी अदा कहिड़ो सवाल आहे डॉक्टर साहिब जे
2: लाइ
0: ख़ारिश आहे सुकी ख़ारिश आहे अदा मां चयो त सुकी ख़ारिश आहे न मूंखे ठीकु आहे अदा मां एफ एम ॿुधो डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाइनि था जी सर
1: ख़ारिश हींअर त गर्मियूं आहिनि त गर्मीअ में ख़ारिश ज़रूरु थींदी आहे उन में ख़ारिश हिकिड़ी जेका गर्मी वारी आहे उहा अलॻि आहे बाक़ी रत में गरमाइश जे करे ख़ारिश उहा अलॻि शइ आहे डड फोड़ा फुंसियूं रत गड़ियूं उहा अलॻि शयूं थी वियूं त इहा जेका ख़ारिश आहे अव्हांखे सुकी ख़ारिश आहे थी सघे रत में गरमाइश जे करे थिए पई या जीअं माण्हू सिज में निकिरे थो न पोइ पाणी वारा दाणा थी वेंदा आहिनि या उनजे करे तव्हांजी तकलीफ़ थिए पई इलाजु करायो लॻंदो तव्हां तयारु थी वेंदव
0: डॉक्टर साहब लाइव कॉल जी तरफ हलंदासीं अस्सलाम वालेकुम
3: वालेकुम अस्सलाम सर मां वृंद पियो ॻाल्हायां ॻोठा जी अब्दुरमान वृंद जे ॻोठा
0: जी जी अदा कहिड़ो सवाल आहे डॉक्टर साहब जे लाइ
3: सवाल इहो आहे त सर मुंहिंजे ॾंद में सूर आहे
0: ॾंद में सूर आहे
3: जी
0: ठीकु आहे अदा अव्हां जी उमिरि केतिरी आहे
3: मुंहिंजी उमिरि आहे तक़रीबन 30 साल
0: ठीकु आहे साईं ठीकु आहे जी सर अदे जे दंद में सूर आहे
1: साईं दंद में सूर आहे साईं तव्हां कंहिं डेंटिस्ट वटि वञो उन खां ॾिसी करे पंहिंजी दवाऊं वठी इलाजु कराए वठो
0: अच्छा सर अव्हां खां सवालु पुछो डॉक्टर साहब त कहिड़ियूं आम बीमारियूं आहिनि जिन्हनि खे होम्योपैथिक जे ज़रिए संभाले सघिजे थो
1: अच्छा आम बीमारियूं जो असां में जेका होम्योपैथी में कॉन्सेप्ट आहे न उहा कॉन्सेप्ट इहा आहे त उहा बीमारियूं जेका मौसम जी तब्दीली सां थी सघनि उहा असांजी आम बीमारी में शुमारु थींदो आहे जंहिंमें सियारो आहे त खंघु ज़ुकाम बुखार इहा आम बीमारी में शुमारु थींदो जीअं गर्मी आहे त हा में साड़ो जलन उल्टी हा कचो थियणु माना इहे तक़रीबन बीमारियूं आम बीमारी में शुमारु थींदो आहे त इन्हनि जो इलाजु होम्योपैथिक दवाउनि सां तमामु बहितरीन ऐं जल्दी इलाजु थी सघे थो बाक़ी आहिनि क्रॉनिक बीमारियूं जीअं शुगर हेपाटाइटस टीबी जोड़नि में सूर या ईअं चओ पिते में पथरी गुर्दे में पथरी पेशाब में जलन या वॾी तकलीफ़ आहिनि बीमारियूं आहिनि इन के असाजी होम्योपैथिक मुसाइबो क्रॉनिक केसिस पुराना मर्ज पुरानी बीमारी इन इलाज में वक्त थोड़ा असाजी होम्योपैथिक वन के जरूर लग पर इलाज थी पव है।
0: डॉक्टर साहब लाइव कॉल की तरफ हल्दी अस्सलाम वालेकुम।
4: वालेकुम सलाम केरल
0: अदा केर था गला है किथा गा
4: सही आज ही सुमर मरी पे गला है काजीमंद गा
0: जी जी अदा
4: हां वार वदा कौन था तन बुदई को सुद्धा वन वार कौन था तन इने वार के बारे में बुदा तो वार में छा अनु जो को वार के नहीं घाटा के ना
0: ठीक है सही हम एफएम बुदो डॉक्टर साहब के बुदाइन था जी सर
1: सही इन में अवां के सिर्फ सवाल जो जवाब एतरो मिलंदो त असा जी होम्योपैथिक पेरी इन वारन जी टेस्ट कराई थी टेस्ट में खबर पे थी त छा जे करे वार न पया वदा थन उन में न्यूट्रिशन जी कमी आ छा जी कमी आ त ऐ केड़ो तेल इस्तेमाल थिंदो पो वार वडा थिंदा वो इन जे करे अवां के अचनो पोंदो पई वारन जी टेस्ट करनी पोंदी पो ही अगते अवां के का तेल वगैरह जे बारे में के न के शे जे बारे में असा बुधाय सगों सा।
0: डॉक्टर साहब लाइव कॉल की तरफ हल्दी तो केर असा सा गड है। अस्सलाम वालेकुम।
5: वालेकुम सलाम सर नूरन बसर गरा इस्तगाम
0: जी अदा केड़ो सवाल है डॉक्टर साहब जला
5: सर मान जना सुबह सा जो और फाटो खाए तो मानो नेराणो को खाए तो करे तो ने में गैस थिंदो आ ई मैदे ते असर थिंदो आ गर्माश हो नुकसान करा गोदन के तकलीफ थिंदो आ वो खान सही आ जे ना सही न खाए जे
0: सुबह सा जो को फराटो खाइंदो है मानो
5: जी सर
0: ठीक है सही ठीक है अवां एफएम बुधो डॉक्टर साहब अवां के एफएम के जरिए बुधाइन था जी सर
1: सही अवां पंजे सवाल जो जवाब पान दई वियो तहां मां अवां जे सवाल जो छा जवाब दिया मानु चवन था त ये खाण सही कोने इन में सूर थिंदो आ हवा सूर थिंदो आ अने मां सवाल जो जवाब छा दी अच्छा पर इन में सवाल जो जवाब मानु जी गालन ते ना लंदा सी डॉक्टरी लेवल ते इन सवाल जो जवाब ई थी सके तो त जे के दिल जा मसला थिंदा माना हार्ट प्रॉब्लम जेका थींदा न दिल जा दौरा पवंदा या खानदान में दिल जा दौरा पवंदा ब्लड प्रेशर वधीक थींदो आ या चर्बी जाम आहे फेट फुलान उन्हनि जे लाइ इहा नुक़सानदेह आहे बाक़ीनि जे लाइ नुक़सानदेह न आहे।
0: अच्छा डॉक्टर साहब ॿारनि में कमज़ोरी ऐं बुख न लॻण जा कहिड़ा सबब थी सघनि था
1: नंढे ॿारनि में
0: जी जी नंढे ॿारनि में कमज़ोरी ऐं बुख न लॻण जा कहिड़ा
1: थी लॻे असांजी मसला ॾिसो असांजी होम्योपैथिक आहे न उहो मसला ईअं थी ॻोल्हे जीअं सम्झो रेत में का सुई पियल आहे अहिड़े हिसाब सां उहा मसलनि जी पाड़ ॻोल्हंदी आहे त जंहिंमें थोरो वक़्तु के इन के केसनि में लॻी वेंदो आहे
0: जी सर।
1: अच्छा ॿारनि में बुख जो न लॻणु उन में सभिनी खां वॾे वॾी वजह आहे त ॿारनि खे अवां रुटीन तां मुताबिक़ न रखियो नंढी उमिरि में अवां जी रुटीन रखियो आहे त हू सुबुह जो मानी खाधी मंझंदि खाधी राति जो मानी खाधी इहा रुटीन हुनजी ॿार जी थिए त ॿार मानी खाईंदा हाणे न पिया खाइनि त टोन्सिल्स हूंदा आहिनि गले में गुदू थी वेंदा आहिनि उनजे करे बुखार जेको आहे न टाइफाइड बुखार उन में ॿार मानी बि न खाईंदो सुधरंदो बि कोन कमज़ोर बि थींदो ऐं चिड़ तमामु घणी ॿार कंदो ऐं ख़ासि करे शाम धारे ते त इहा कुझु बीमारियूं आहिनि तकलीफ़ूं आहिनि उन्हनि में ॿार मानी नथा खाइनि पेट में सूर आहे भर्ती आहे या ॿाहिरि खां चिप्स खाधा बिरयानी खाधियूं उन करे मैदो ख़राबु थी वियो पोइ तकलीफ़ न इहा शयूं ज़रूरु आहिनि त इन में हिकिड़े ॿार सां हिकिड़ी तकलीफ़ न आहे त मुख़्तलिफ़ ॿ टे ॿारनि त हुननि सां अलॻि अलॻि मसला थी सघनि था उन्हनि जे करे उन्हनि खे बुख नथी लॻे अवां पंहिंजे ॿारनि खे जंहिंमहिल ॾेखारे वेंदा न पोइ असां सम्झी सघंदासीं इन ॿार सां इहो मसलो अॼु मूं वटि पेशंट आयो सची आहे
0: जी जी
1: पेशंट हो रसूल बख़्श मकरानी ॻोठ जो नंढड़ी ॿार हुई 7 साल जी उनखे मोशन डायरिया मोशन तमामु घणो माना ॾींहं में 5 दफ़ा राति जो 3 दफ़ा मोशन हो ऐं दवाऊं वठी छॾियासीं हाणे इन दवा वठण में असांजो को नुक़सानु कोन हो में कंहिं डॉक्टर ते इल्ज़ाम न लॻायनि चयूं दवा ग़लति ॾिनी न ग़लती छा जी माउ जी हुई उहो पंहिंजे ॿार खे रोके न पई उहा साॻा देग जा चांवर चिप्स भारतीय जेका शयूं उहा खाए पई ऐं दवा बि खाए पई दस्त किथां बंदि थींदा कोन थींदा न आत्मो ख़राबु पाण करे पई दवा केतिरो रोकंदी कोन रोके सघंदी त कुझु ग़लतियूं ईअं बि ज़रूरु हूंदियूं आहिनि
0: तमामु बहितरीन सर। डॉक्टर साहबु अॼुकल्ह जेको माण्हुनि में आम बीमारियूं हलनि पियूं उन्हनि जे बारे में अव्हांजो छा चवणु आहे
1: आम बीमारियूं कहिड़ियूं
0: मतिलबु आम बीमारियूं त जीअं सर आम तौर ते मथे जो सूरु आम आहे हर ॿिए खां 3 माण्हू खे आहे बुखार आम आहे
1: जी
0: इन हवाले सां बाक़ी कुझु त बीमारियूं अव्हांजे ज़हन में बि हूंदियूं। डॉक्टर साहबु लाइव कॉल जी तरफ़ हलंदासीं त केर असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम।
6: हलो
0: हलो अस्सलाम वालेकुम।
6: हलो
0: ادا آواز اچے بھی اماں جی اواں گالایو
6: السلام علیکم
0: وعلیکم السلام ادا کہہ رہے کتھا گا
6: ادا سکندر خاص کے لانڈی گا مو گلایا نواچا
0: جی جی ادا کیڑو سوال ہے ڈاکٹر صاحب جلا
6: ڈاکٹر صاحب لا یہ سوال ہے کن میں سورا چھڑے نہ تو
0: کن میں سورا پانی وغیرہ تے نہ ہے ادا
6: نہ پانی بانی وغیرہ کو نہیں چھوکرو آ مجھے 15 سال جو
0: صحیح ٹھیک ہے صحیح جی ڈاکٹر صاحب
1: سائیں کن میں سور اصانیا جکا شہر جا ڈاکٹر یا اصانیا گوٹ براڑی والا جکا ڈاکٹر ہوندا ہن تے انہاں غلطیوں تے کنان تے کن میں سور تھو ہے تے او صرف دوا دے چھنان پر اسا جا ہومیوپیتھک وارا ان کن میں سور کے تھورو معمولی نہ تھا سمجھن ان کے دسنان چھو تھو پانی ویو یا بار کاٹھیوں ہنی ون ان جے کر سور تھو یا چھاتی جے کر تکلیف تھے پئی ان جے کر سور تھو بہتر ہندو مکھے دکھارے ونو
0: جی تمام بہتر ڈاکٹر صاحب لائیو کالی طرف ہلداسی تے کیر اساں ساں گڈ ہے السلام علیکم
7: وعلیکم السلام
0: جی دا کیر ہیں کتھا گا
7: اڑا دانیل گا بگلا
0: جی دا کیڑو سوال ہے ڈاکٹر صاحب جلا
7: یو کار سے ڈاڈی رتلو نکرے کار سے ماں
0: ٹھیک کہے دا ام ایف ایم دو ڈاکٹر صاحب بدائیں تا جی سر
1: سہی رت نکرے پیو تو سہی دے رت کڈن تمام خراب شے یا چتا رت نکرے پیو تو زخم تھے پیو زخم میں اواں جسم میں جراثیم بیکٹیریا وائرس ونی سگن تھا اواں رت میں شامل تھی سگن تھا ایو اواں کے رندو بی کا بیماری میں مبتلا کر سکے تو بہتر رندو علاج کرایو رت نہ نکرے زخم نہ تھے چتا زخم کھلل زخم خوڑ بیمارین کے چوندان تا اچو بسم اللہ اوان جسم میں داخل تھے ہو این جسم کے بیمار کے ہو انہی کرے بہتر رندو علاج کرائے ہو
0: تمام سر بہترین سر ان کالز کھا پیرا آمان کھا ایک سوال پوچھو جو کو اسان جے سامین جلا یقیناً کو جان کھن دو تو اج کل مانند میں سب کا عام بیماریوں کیڑی ہوا ہیں انہیں جا اپاو کیڑا آئے ہیں جنہیں کھا وہ بچی سکن ان بیماریوں کا
1: عام بیماریوں مجھے صاحب میں جو ہن مل جکا معدے کی تکلیف چوتا گوشت وغیرہ کھادل گرمی ضرور ہے ان کے علاوہ متھے میں سور بلڈ پریشر یہ عام بیماریوں ایکڑی بیماری اڑی ہے تو مانن کے ضرور ہے ہر کن کے ضرور ہے پر وہ محسوس نہ کن وہ ہے ڈپریشن
0: صحیح تمام بہتر سر یہ واقعی اسٹریس جو ہر گھنو جو ہر ٹے مانو یہ ہلے پی
1: جی بالکل کچھ ہے تو یاری سنگت
0: جی جی بالکل صحبت جو سر
1: نہ یاری سنگت کچھ ہے تو عشق محبت کچھ یاری سنگت کچھ کاروبار کچھ گھر کی پریشانی تو ان سب شرے ڈپریشن اینزائٹی یہ شیئر ہر کے میں موجود ہے ان کی وجہ ان سبھی کے اواں ننڈ جو نہ ہوجن کے کرے یہ سب شوں جسم میں شامل تھی سکن پہ اچھا لائن بائی لائن اصل اواں ان کے بارے میں بدائی ہلوں تو سوال جو جواب بدھی سکے سبھی کا پہلے اصل معدے کی تکلیف اصل شہر آیا سی چاہ پیتی سی بوتل پیتی سی سموسا پکوڑا کھادا سی ڈیکار چاول کھا سبھی اصل معدے لا نقصان تھے جکا اصل لائف بہتر شیئر ہوئی وہ اصا استعمال نہ کرے کا فروٹ جو جوس لسی کمن جو رس وہ اصا استعمال نہ کرے اچھا بی گال اصا یہ سی استعمال نہ کرے اصا چیسی اصا کون تھا کھاؤں بریانی سموسا کون تھا کھاؤں ہل بھلا فروٹ وٹی تھا کھاؤں اصا فروٹ ورتو سی پر یہ شے ذہن میں نہ رہی سجو ڈی روڈ کے متھا پیا سج بھی لگے پی مٹی بھی لگے پی ہر شے لگے پی اصا ان کے واش نہ کرے دھوتو کون بس یہ بسم اللہ رحمان رحیم کھائی چڑیا سی تو یہ شے بھی لازمی ہے تو ان کے پہلے دھوئے ان کا ان کے استعمال کیا یہ شے بھی لازمی ہے باقی معدے کی تکلیفوں تھن کی کھوڑ شن گرمی ہے ان میں اصا گرمی میں کم کار کیا پانی وغیرہ جو استعمال نہ کیا تو معدو خراب تھی ویو متھے میں سور معدے کے کرے تھی سکے تو بلڈ پریشر کے کرے بھی تھی سکے تو گرمی لگن کے کرے متھے میں سور تھی سکے تو ملیریا بخار ٹائیفائڈ بخار تھی سکے تو رت کی کمی تھی سکے تو چکر اچن پہ متھے میں سور تھی سکے تو بی کا تکلیف رہتا ہے تو تھی سکے تو بلڈ پریشر گھٹ تھی ہو تھی سکے تو شوگر گھٹ ود تھی وئی تھی سکے تو فالج جو ٹے کا متھے میں سور تھی سکے تو مطلب کہ متھے میں سور آئے پر اسا ہومیوپیتھی چوندا تو متھے میں سور تھو چالا چھو تھو ان کے اصا ہومیوپیتھک والا چوندا تو ریت میں سوئی گئی گولن اسانے ہومیوپیتھک میں ہے کہ بے وٹ کونے کو اچھا بی شے جے کا جے لاسٹ میں ڈپریشن والی گال تو ڈپریشن میں اساں جا سبھی موجود ہیں ہر کو ڈپریشن میں موجود ہے صبح اٹھنو ونو وی کم کار ڈسنو وی شام جو گھر اچھو ہر شے ان میں ڈپریشن ہے ان ڈپریشن کے ختم کرنے کے لیے اواں کے پانے پان کے ریلیکس کرنو ہے جترو اواں پانے پان کے ریلیکس کرندا ہو اوترو ان ڈپریشن کے تو فائٹ کرے وڑی پانے کم کردار کرے سکو تھا سٹھے نمو

0: ಈ ಸೂಪರ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಡ್ಯೂಟಿ ಕೇಳುತ್ತಾ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಟ್ರಾಲಿ ಸಿರಂಜಿ ಓ ಅಭಿನಯನ್ ಪೇರಂತೆ ಚಡಿ ಇವನಿಗೆ ಸಫ ಪ್ರೇಸ್ ಕರೆ ವೇಹಿ ಓ ಬುಡ ಖುದಾ ಸಜಿ ರಾತ ಸಾ ಮೆಹನತ್ ಕರೆ ಉನಿಗೆ ಬ್ಯಾಂಡೇಜ್ ಕಯಿಸಿ ಸುಬುಹ ಜಿ ಮಾ ಸಾ ಶಿಫ್ಟ್ ಖತಮ್ ಥೀ ವ್ಯಾ ಆಯಾ ಪೇಷಂಟ್ ಎಕ್ಸ್ಪೈರ್ ಥೀ
1: ಅಜಾ ಸರ್ ಜೀ ಅವಾ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಜಿ ಶುರುವಾತ್ ಮೇ ಬುದಾಯೋ
0: ಜೀ
1: ತ ಅವಾ ಕೆ ಶೋಕ್ ಡಾಕ್ಟರ್ ಥಣ ಜೋ ನಾ ಹೋ ಅವಾ ಕೆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಥಣ ಹೋ
0: ಇಂಜಿನಿಯರ್ ಜೋ
1: जी
0: असि मैथमेटिक्स हुई ना वो असि फास्ट हुई अस कैलकुलेटर भी इस्तेमाल न कंदा सी ये सवाल जो जवाब दिदा सी
1: तमाम अच्छा सर हाँ होजन खापो
0: जी
1: अवा छादा सोचो ता अगर डॉक्टर न हो जो आ तो इंजीनियर ही हो जो आ या को बियो पेशो ता चुंडियो आ
0: जी
1: अगर जे तमा डॉक्टर न हो जो आ तो तमा बियो केड़ो को कारोबार कयो आ का नौकरी कयो आ तमा छा कयो आ
0: जे मां डॉक्टरी फील्ड में न अचा तो मां तव्हांखे चयमि इंजीनियर जी तरफ़ मुंहिंजी कोशिशि हुई पर वालदेन जो जेको चवणु आहे न उहो उन ते अमल करणु लाज़मी आहे उन टाइम ते मूं अमल कयो त अॼु मां ॾिसां पियो केतिरी कहिड़ी वॾी पोस्ट ते मां पहुची आहियां मुंहिंजा जेका क्लाइंट्स आहिनि ऐं जेका मुंहिंजा दोस्त आहिनि या मूंखां पढ़ी विया या मूंसां गॾु पढ़ी विया उहे सभु मूंखे ॾिसंदा यार तुंहिंजी उमिरि एतिरी कान्हे का पर माशाल्लाह हर सवाल जो जवाबु एफ एम ते ॾींदो आहीं हर पेशंट जी ट्रीटमेंट करी पियो एतिरी इल्म तो में किथां आयो मुंहिंजो सभु अलाह जो ॾियणु छो त माउ पीउ जी इज़त रखी अलाह मुंहिंजी इज़त रखे पियो
1: तमामु बहितर सर सर आख़िरी प्रोग्राम जे मरहलनि में गुज़री चुका आहियूं त अवां सिहतमंद ज़िंदगी गुज़ारण जे लाइ आख़िरी टे सलाहूं असांजे लिसनर्स खे अगरि ॾियो त उहे कहिड़ियूं हूंदियूं
0: पाणी जो इस्तेमालु ज़रूरु कयो खाधो ख़ुराक एतिरो इस्तेमालु कयो जेतिरो अव्हांखे ज़रूरत आहे ऐं एतिरी शयूं इस्तेमालु कयो जेका अव्हांजी सिहत जे लाइ सुठी हुजे लाज़मी आहे त असां पंहिंजी सिहत जे लाइ खाऊं पिया पंहिंजे लाइ खाऊं पिया थोरो ई खाऊं पर भलो खाऊं इन चेर करे अव्हां इन शयुनि ते कोशिशि कयो इन शइ ते कोशिशि कयो अव्हांजो एहतियात कयो त पाणी जो इस्तेमालु लाज़मी थिए छो त पाणी अंदरि जिस्म में ज़रूरत आहे गुर्दनि जे लाइ बि तमामु घणो ज़रूरत आहे मादे जे लाइ जिगर जे लाइ रत में लाज़मी खपे त पाणी जो इस्तेमालु अव्हां कोशिशि कयो ॾींहं में घटि 12 गिलास अव्हांजो पाणी हींअर गर्मी में 14 गिलास कयो पाणी जो ऐं रुगो पाणी न त पाणी पी पी माण्हू पेट फाटे छॾंदो पाणी जूस लस्सी कमल जो रस अहिड़ी शयूं मतिलबु की पीअण वारी जेका पाणी मुताबिक़ जेका शयूं आहिनि उहा इस्तेमालु कयो ॾींहं 12-14 गिलास अव्हां इस्तेमालु करे सघोसि था गर्मियूं आहिनि ख़ासि करे कोशिशि कयो सुबुह जे टाइम ते या शाम जे टाइम ते अव्हांखे सुठी गोश्त वग़ैरह या का सुठी शयूं इस्तेमालु कयो मंझंदारे अव्हांखे गोश्त इस्तेमालु हर क़िस्म आहे करिणो गर्मीअ में हल्की भाॼी ऐं यकीन कंदव त अॼु बि असां वटि ओपीडी हुई त असां छा खाधो हुओ मंझंदि मानी में मां एज़ ए डॉक्टर थी अव्हांखे चवां पियो त हिन को हिजाब कोन्हे को शर्म कोन्हे या डॉक्टर थी छेलो खाईंदो न साईं हिन अॼु जेको असां मंझंदि मानी खाधी आहे 3 बजे मानी खाधी ॾिसो टाइम असांखे 3 बजे मिलियो मानी जो 3 बजे असां छा खाधो आहे दोरे सां मानी बसर हो दोरो हो ऐं मानी बसि न को असां छिलो खाधो न को पाॾो खाधो न को छा उज़ाई वारो गोश्त बि उहो बि न खाधो मंझंदि छो त असां मंझंदि जो खाईंदा ई न आहियूं असांखे ख़बर आहे हींअर गर्मी आहे गोश्त खाईंदासीं मिर्च मसाला हुन में हूंदा त इहो असांजो रहंदो मैदे जो कारो मोकंदी ऐं असांजी गर्मी थुप बर्दाश्त न थींदी गर्म आहे न गोश्त इन करे हिन टाइम ते असां थधी शयूं दही बड़ा जेका चवंदा आहियूं त उहा ई असां खाए पेट भरंदा आहियूं शाम जो असां खाईंदा आहियूं पोइ अहिड़ी शइ छो त माण्हू खाए भई हिकिड़ो अधु कलाकु माण्हू घुमी फिरी ईंदो आहे असांजो असांजो इहो रूटीन आहे हीअं मां एफ एम तां वेंदुसि मानी खाईंदुसि अधु कलाकु शहर जो राउंड वग़ैरह हणी पोइ वञी घरु अची सुम्ही रहंदुसि समीन प्रोग्राम में हलंदा रहंदा नादिर साहिब जा सवाल बि हलंदा रहंदा इनशाला सवालनि जो जवाबु बि ॾींदा रहंदासीं अव्हांजो साथ बि रहंदो ऐं अव्हांखे उहो होम्योपैथिक इलाज कराइणो हुजे बीमारी का बि हुजे इलाज जी होम्योपैथिक करणु हुजे त हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक अव्हांजी पंहिंजी क्लिनिक आहे मां पंहिंजो तव्हांजो पंहिंजो डॉक्टर होम्योपैथिक डॉक्टर हरीश चावे राजपूत ऐं असांजी क्लिनिक आहे स्टेशन रोड ते हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक नालो आहे इहो ई असांजो नंबर आहे जेको क्लिनिक ते बि आहे एफ एम ते बि इहो ई नंबर आहे सुबुह 9 खां वठी शाम जो 6 वॻे ताईं क्लिनिक खुलियल हूंदी सभु ॾींहं खुलियल आहे सुबुह जुमे वारे ॾींहुं सुबुह 9 खां मंझंदि 12 वॻे ताईं निमाज़ खां पहिरीं असांजी क्लिनिक बंदि थी पवंदी आहे त इन शइ जो ख़्यालु रखंदा इनशाला अलाह सां उमेदु रहंदी त जेका बि असां वटि अचनि पिया इलाज जे लाइ अलाह उन सभिनी खे शिफ़ा ॾिए ऐं असांजी कोशिशि बि इहा रहंदी आहे त जेका दवा जी ज़रूरत आहे उहा मिले सही दवा मिले जंहिंसां पेशंट खे सहतियाबी थिए असांजी सोच पेशंट मूंखे चवंदा त असां तयारु थियासीं ॿिया पेशंट मोकिलनि न रोज़ी ॾियण वारो अलाए मूं वटि जेको आयो आहे मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदो इन खे दवा मिले त हीउ तयारु थिए बाक़ी कमु अलाह जो आहे त इनशाला उमेदु कंदासीं अव्हां पंहिंजो इलाजु करायो होम्योपैथिक त इनशाला जेसिताणी हूंदासीं अव्हां सां गॾु रहंदासीं फ़िलहालु ॾियो इजाज़त अलाह निगरबान।
1: जी हाँ समय अजय जैन सोनी मालूमाती।

0: आईजी साहब आहे, एसएसपी साहब आहे, असांजा हिन मुंहिंजे मथे हथ रखे वञो, न्याणी छा हथ रखणु अचे, न्याणी हथ रखणु सभु पुराण आहे, तव्हां कूड़ा भाई था कया साॻियो हिते पासे में टनो आहे कॉलेज आहे, उते मेडिकल कॉलेज आहे, 20 किलोमीटर ते कॉलेज आहे, अॼु हुते को कॾहिं वाक़ियो थियो आहे, अॼु ताईं 4 वाक्या थी चुका आहिनि, कथो वाक्य आहे तव्हांजे साम्हूं तव्हां मीडिया में पहिरीं तव्हां ॾिठा आहिनि, 4 वाक्या थी चुका आहिनि कॉलेज हिते चवे कोन थो, अञा पंहिंजो हरासमेंट जो माहौल आहे, हीअ वाक्या ख़तमु कोन थींदा, इहो कोन अञा ताईं असांजी फैमिली ना वेहंदी, पर हीउ थींदा रहंदा, असांजा हिते ख़दशा अथनि तव्हांजे हीउ क्रांतिक
1: मीरपुर शहर जो छोकिरो उहो हिननि खे हथ नथो अचे, कुझु ज़रिया ॿुधाए।
2: आप सुन रहे थे GAFM नेटवर्क पर KTN न्यूज।
3: सकरण के हो तो आवाज भी सकरण की है,
4: सुनते रहो GFM 90.8।